0: भारत सर्वकारः जलाप्लावनेन पीडितानां शीघ्र रक्षणार्थं सहायार्थं च नेपाली चीनी अधिकारिभिः सह निकट समन्वयेन कार्यं कुर्वन्नस्ति। विदेश मंत्रालये चतुर्विंशति होरा नियंत्रण कक्ष स्थापितः अस्ति तथा च काठमांडू बीजिंग नगरयोः भारतीय दूतावासयोः सहायिका सेवाः प्रचलन्ति। अत्रांतरे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः अवदत् यत् एकादश टन भारयुक्तेन चतुर्थं विमानं C-130J हरक्युलिस इति अद्य काठमांडू नगरं प्रति प्रस्थितम्। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य प्रातः एकादशवादने आकाशवाणीतः मन की बात इति कार्यक्रमे स्वीयं मनोगतं प्रकटयिष्यति। मासिकस्य अस्य आकाशवाणी कार्यक्रमस्य एतत् सप्तत्रिंशोत्तरैकशततमं संस्करणं भविष्यति। आकाशवाण्याः दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः अस्य कार्यक्रमस्य प्रसारणं भविष्यति। अयं हि कार्यक्रमः आकाशवाणी वार्ता विभागस्य अन्तर्जाल पटले www.newsonair.gov.in इत्यत्र अपि च newsonair इति चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धौ भविष्यति। आकाशवाणी दूरदर्शन वार्ता प्रधानमंत्री कार्यालय सूचना प्रसारण कार्यालयानां यूट्यूब वाहिनीभिः अपि अस्य कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणं भविष्यति। हिंदी भाषायां प्रसारणस्य पश्चात् अस्य प्रसारणं आकाशवाण्याः क्षेत्रीयासु भाषासु अपि भविष्यति। भारत ऋतु विभागेन आगामि दिनद्वयोः ओडिशा राज्ये अतिवृष्ट्यै रक्तवर्णीया सञ्चेतना प्रसारिता। अद्य अरुणाचल प्रदेशस्य असम राज्यस्य मेघालयस्य छत्तीसगढ़स्य गांगेय पश्चिम बंगालस्य च केषुचित् स्थानेषु अपि प्रचंड वृष्टिः भविष्यति इति ऋतु विभागेन पूर्वानुमानं प्रकटितम्। अद्य बिहार पूर्वी मध्य प्रदेश पूर्वी उत्तर प्रदेश झारखंड नागालैंड मणिपुर मिजोरम त्रिपुरा उपहिमालयी पश्चिम बंगाल सिक्किम उत्तराखंड विदर्भ इत्येतेषु स्थानेषु अपि अतिवृष्टेः संभावना अस्ति। महिला क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य दुबई अंतर्राष्ट्रीय क्रिकेट क्रीडांगणे थाईलैंड देशस्य विरुद्धं स्वस्य विंशतिं प्रति विंशति एशिया कप इत्यभियानस्य आरंभं करिष्यति इति वार्ताः।
1: FM 103.1 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಶ್ರೋತೃಗಳೀಗ ರೇಡಿಯೋ ಸಮಯ 7:17.
2: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ 3-ಡೋರ್ ವಾರ್ಡ್ರೋಬ್ 8,900 ರೂಪಾಯಿಗೆ, 2-ಡೋರ್ ವಾರ್ಡ್ರೋಬ್ 6,900 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
3: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
1: ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಸೋಮಾರ್ಪೇಟೆ ಅಬ್ಬರುಕಟ್ಟೆ ಅರಿಯೂರು ಗ್ರಾಮದ ಪಾಕ ಮುಕ್ಕಾಟಿ ಮೇಘನ ಮಧು ಅವರು ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾದರು. 43 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದ ಪಾಕ ಮುಕ್ಕಾಟಿ ಮೇಘನ ಮಧು ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಗೆ ಮೃತರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ.

0: शांति शांति प्रभु दूर जगबेड़ ध्यान गुरुदेव निम्न ध्यान पूजे मन दी गुरुदेव निम्न ध्यान मन दिन नमल्लिद भाव प्रभु दूर मी नमल्लिद भाव प्रभु दूर मी नवेल भाव मूडली नमल्लिद भाव प्रभु दूर मी नमल्लिद
1: ಹಾಡು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಮುಂದೆ ಕೂಡ ಕರೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು. ಈಗ ಒಂದು ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಯನ್ನು ಕೇಳೋಣ.